0: 91 800 51 असांजो लाइव कॉल जो नंबर आहे। तव्हां असांजे प्रोग्राम में बज़रिया लाइव कॉल शामिल थी सघो था। व्यूज़ अव्हां ताईं पहुचाइण जी कोशिशि कई थी पहिरियां, पर कंहिं इशू जे सबबु न पहुची सघिया। असांजी कोशिशि आहे त उहे व्यूज़ हींअर अव्हां ताईं पहुचायूं। तव्हां असांजे प्रोग्राम में बज़रिया लाइव कॉल बि शामिल थी सघो था। अचो त दोस्त जा व्यूज़ आहिनि, जेको सिहतमंद थियो आहे त उहे
1: किथे वेठा आहियो? कचे दरिया खां वेठा आहियो। तव्हांखे छा तकलीफ़ हुई? चमड़ी जी बीमारी हुई जेकी तव्हांखे गुज़िरियल केतिरे टाइम खां वठी हुई?
2: ॾह ॿारहं साल
1: थी विया, जेकी तव्हां मुख़्तलिफ़ किथां किथां इलाज
2: करायो?
1: जी जी, लाड़काणो मेरापुर चमड़ी जे डॉक्टर खे तव्हां ॾेखारियो ऐं ॿियनि डॉक्टरनि खे बि ॾेखारियो, लेकिन फ़र्क़ु कोन पए पियो। हाणे वोट तव्हां कॾहिं आया? तक़रीबन केतिरो टाइम?
2: 3 महीना
1: थी विया आहिनि तव्हां ॾेखारियो ऐं अलहमदिल्ला हाणे तव्हां हथ सदा कयो। तव्हांजी हीअ बीमारी छॾे वई आहे, सिर्फ़ु दाग रहिया हींअर सिर्फ़ु दाग रहिया। ठीकु आहे, यानी तव्हां दवा मां जेकी कराई आहे उन इलाज मां तव्हां मुतमिन आहियो ऐं तव्हांखे जेको आहे सो काफ़ी फ़र्क़ु पइजी चुको आहे। तव्हां ॿियनि जेके ॿुधनि था त उन्हनि जे लाइ छा मैसेज ॾींदो? बिल्कुलु, जेकॾहिं कंहिं बि मर्ज़ में माण्हू मुबतला आहे ऐं फ़र्क़ु नथो पए त उते रूबरू ॾेखारे सघंदा। सो असांजी क्लिनिक जर्मन होम्योपैथिक क्लिनिक मेहरापुर, अव्हांखे ख़बर आहे, साम्हूं वधण पोटा पेट्रोल पंप कोठड़ी रोड ते मौजूदु हूंदी आहे, जंहिंमें हफ़्ते जा 6 ॾींहं यकनी जुमो, छंछरु, आचर, सूमर, अरबा, ख़मीस, बाक़ी अंगारे जो ॾींहुं क्लिनिक ऑफ हूंदी आहे। सो एड्रेस बि असां ॿुधाईसीं ऐं क्लिनिक जी ऐं मुतारिफ़ बि अव्हां ताईं कयासीं ऐं हू बि गुज़िरियल असांजे पंहिंजी प्रैक्टिस में 3 साल प्रैक्टिस में जॾहिं बि पेशंट अहिड़े क़िस्म जो या कहिड़ी बि बीमारी में मुबतला हूंदो आहे त जॾहिं हुनखे दवा ॾींदा आहिनि त अलाह ताला जी महिरबानी सां हू बिल्कुलु ठीकु थी वेंदो आहे ऐं अलाह ताला जी महिरबानी सां अधे खे बि सोराइसिस बीमारी हुई, जंहिंमें जेको आहे सो चमड़ी जी बीमारी, जंहिंमें मेडिसिन्स ॾिनीसीं ऐं अलाह ताला जी महिरबानी सां पोइ अॼु बिल्कुलु सिहतयाब थी करे ऐं व्यूज़ ॾियणु आयो ऐं इंटरव्यू ॾेई वियो आहे। त पाण ॿुधो त मां ॿियनि ॿुधंदड़नि खे बि जेके असांखे ॾिसनि बि था त उन्हनि खे इहो ई मैसेज ॾींदासीं त तव्हां जेको आहे सो कॾहिं बि कंहिं बि बीमारी में मुबतला हुजो त होम्योपैथिक ट्रीटमेंट ज़रूरु कयो, छो जो होम्योपैथिक इलाजु बेज़र आहे, हिन जो को बि साइड इफ़ेक्ट आहे। जर्मन होम्योपैथिक क्लिनिक मेहरापुर।
0: डॉक्टर साहिबु, तमामु बहितरीन। ॾिसो, जीअं अधे उहो पंहिंजा व्यूज़ ॾिना त अलहमदिल्ला ऐं ठीकु थी वियो आहियां, ख़ुशि थी वियो आहियां। उन ते मां छा महसूसु कंदा आहियो साईं डॉक्टर साहिबु?
3: जी साईं, बिल्कुलु इंतिहाई तमामु वॾी ख़ुशी थींदी आहे त हिकिड़ो पेशंट जेको लाइलाज थी करे अचे थो ऐं उहो असांजी दवाउनि मां, असांजे इलाज मां, होम्योपैथिक मां उहो ठीकु थी वञे थो त इन खां वधीक ख़ुशी जहिड़ी का ॻाल्हि न हूंदी आहे। छो जो हिकिड़ो कंहिंखे बीमार खे सुकून मिले त इहा वॾी हिकिड़ी जेको आहे सो इबादत वारी ॻाल्हि आहे।
0: प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि जी मेहरापुर FM 94 जो आवाज़। डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु असांजे स्टूडियो में मौजूदु आहे। का बि बीमारी लाइलाज नाहे, कॾहिं बि मायूस नाहे थियणो। 0301-91-800-51 असांजo लाइव कॉल जो नंबर आहे। 0301-91-800-51 असांजो लाइव कॉल जो नंबर आहे। प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि, जेकी सिहत बाबति मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाण ॾेई रहिया आहिनि। तव्हां असांजे प्रोग्राम में लाइव कॉल ज़रिया शामिल थी सघो था। 0301-91-800-51 डॉक्टर साहिब जो ख़ासि महिरबानियूं आहिनि, मोहबतूं आहिनि, जो असांजे स्टूडियो में अचनि था, पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे ईंदा आहिनि। डॉक्टर साहिबु मुख़्तलिफ़ बीमारियुनि में ॼाण ॾींदा आहिनि। ॿिया बि कुझु व्यूज़ आहिनि, उहे बि अव्हां ताईं पहुचायूं था, जो जेको बि सिहतमंद थींदो आहे। यकीननि असांजूं दुआऊं आहिनि उन्हनि सभिनी जे लाइ जेके बि मरीज़ हज़रात आहिनि, पेशंट हज़रात आहिनि ऐं उहे सिहतमंद थी था वञनि। इहा असांखे ख़ुशी थींदी आहे ऐं असांजे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि हूंदी आहे जो अलाह ताला उन्हनि खे सिहत बख़्शींदो आहे। FM जे थ्रू ॿुधी करे डॉक्टर साहिबु वटि पहुचनि था ऐं उन्हनि खे अलाह सिफ़ा ॾिए थो।
1: छा तकलीफ़ हुई? درنگے جو جھٹکو خالد جو جھٹکو آئے کیترے ٹائم کا وٹھی
4: ٹن
1: مہینے کا وٹھی کوئی علاج کتاں پہ کرایا کنڈیا میں بھی کرایا بین شہر میں کرایا فرق کون پہ پہ ہاں جو ہے سو تو میراپور شہر میں پیٹرک کلینک تے آیو ائی تاں ٹریٹمنٹ دینے سے علاج میں پر جانے نڑے کا پوچھنا پٹ تو سے فالے جو ہو چھا تکلیف تھی بھی فالے جو
5: چپ پھڑکے پہ اکھ بھی پھڑکے
1: چپ بھی پھڑکے پہ اکھ بھی پھڑکے پہ ائی پاسو بھی گرو ہو ہانے دوا ہی اساں جی کھادی بنا انجیکشن دے بنا ٹرپ جے دوا دینی سے پین دی پھڑن دے حساب سا جرمنی جی ہانے ہوا کے کترو فرق ہے ہاں وہ فائدہ ہے ائی تکلیف بھی کنے گا وڈی مہربانی اللہ تعالیٰ شفا دین کی عزت ہے تمہیں ڈھو تو ہومیوپیتھک بےزر علاج ہے کیر بھی جہاں کھین بھی تکلیف میں ہے چاہے فالج جو ہی چھو نہ ہوجائے چاہے ننڈو ہوجائے وڈو ہوجائے اصل ہومیوپیتھک ٹریٹمنٹ میں الحمد للہ شفا رکھل ہے
0: تمام بہترین ڈاکٹر صاحب ان کے ادرنگ ہو
3: جی سائیں بالکل لڑو بار ہوئے ہو 12-13 سال ہوں جی عمر ہوئے
0: 12-13 سال والے کے بھی ادھرنگ تھی تو منا
3: تھی تو سی
0: اچھا
3: فیشل پیرالائسز ہوئے جے کو چہرے تے جے کو اثر ہوندی ہوئے اکھ تے رائٹ سائیڈ دا ان جو اثر ہوئے اکھ تے چپ تے ان جو فرق ہوئے پاسو ان جو سن ہوئے گر ہوئے جے کو نڑو جے کو اسو بالکل فیل کرے پیو او جدے پہرا ان ٹریٹمنٹ کرائی بھی ہندا ان کے فرق نہ پیو ॿिनि महिननि खां पोइ ॿिनि महिननि जे इलाज दौरान असां वटि अलाह जी महिरबानी सां हाणे हू बिल्कुलु 100%
0: सिहतमंद आहे उनजो फेस वग़ैरह उनजो चहिरो मुंहुं
3: बिल्कुलु
0: फेस पैरालाइज़ माना उनजी वॉच वग़ैरह फ्री वेंदी आहे ज़बान ते असरु पवंदो आहे ज़बान फ्री वेंदी आहे
3: अलहमदिल्ला हाणे उहो बिल्कुलु ठीकु थी वियो
0: तमामु बहितरीन हक़ीक़त इहा आहे डॉक्टर साहिबु पहिरियों दफ़ो ॿुधां पियो त कंहिं 12-13 साल जे कंहिं नंढड़े खे پیرالائز تھی ہوجائے منا ان کی ادھرنگ تھی ہوجائے
3: اللہ تعالیٰ جی مہربانی سے پیشنٹ شفایاب تھی وجے تو اساں لائی ائی جو اس خوشی دی گال ہے
0: تو صحیح تھا چوں
3: جی سی
0: ہوں تو اکثر کرے چوندا ہیں تے پیرالائز جو ادھرنگو یہ تھیندو ہے ایک بلڈ پریشر دے کرے یا ایجڈ مانو کے یا وڈے کے زیادہ تھیندو ہے جو ان کے کوئی رو ٹینشن ہوندو ان میں بی پی ہائی تھیو یا ان جو کو اسو گھنو کو جڑو کہو جے کو اوجاگو وغیرہ تمام گھنو لمٹ کا ودیک جن کرے بی پی آئی تھیندو لو تھیو یا ان میں جو کو اسو تھی ویو 12 13 سال وارے کے پیرالائز ادھرنگو تھیا منا اڑی بنا مسنے تو ریئر کیس اڑا ہوندا
3: کچھ کچھ کیس
0: سال تجربہ ہے نہیں تا بریف کرے سکو تھا تے کدھے تھیو منا گھنن کے تھیے تو
3: منا 12 کے کافی گھٹ تھیندا ہیں گھٹ کیسز لیکن تھیندا ضرور ہیں दवाऊं ॾींदा आहियूं त हिक त असांजी स्टडी हूंदी आहे उन खां पोइ पंहिंजे तजुर्बे में आयल हूंदियूं आहिनि त पोइ ई जेको आहे उन पेशेंट खे असां ॾींदा आहियूं वधीक शिफ़ा अलाह ताला जे
0: پروگرام ہے صحت کی گال جی مہرا پر ایف ایم 94 جو آواز ہے تو اساں نے پروگرام میں بذریعہ لائیو کال شامل تھی سگو تھا پروفیسر ڈاکٹر منظور حسین میمن صاحب 30 سالہ تجربہ رکھندڑ سینئر ڈاکٹر ہیں اساں جے اسٹوڈیو میں موجود مختلف بیمارن جا ماہر ڈاکٹر ہیں جے کہ اسلام آباد کا وٹھی کرے اسلام آباد کراچی نواب شاہ جا مشہور و معروف ڈاکٹر ہیں ڈاکٹر صاحب مورو میں پنجو خدمت سر انجام دنیو مہرا پر واسن جے لئی इहा ख़ुशकिस्मती आहे जो हिकु एॾो वॾो डॉक्टर असांजे मेहरापुर शहर में मौजूदु आहे जो डॉक्टर साहिबु वटि परे परे खां ॾिसो बलोचिस्तान जा माण्हू बि डॉक्टर साहिबु वटि अचनि था इन खां अलावा पंजाब जा माण्हू डॉक्टर साहिबु वटि अचनि था ईअं न आहे जो इहा हिकिड़ी फैसिलिटी आहे सहूलियत आहे मेहरापुर उन जे पसगिरदाई वारनि जे लाइ जो डॉक्टर साहिबु हिते असां वटि मौजूदु आहे मेहरापुर शहर में डॉक्टर साहिबु مختلف بیمارن جو ماہر ڈاکٹر ہے گردے جی پتھری ہوجائے مسانے جی پتھری ہوجائے پتے جی پتھری ہوجائے انہوں بغیر آپریشن جے کامیاب علاج کن تھا سندن جوڑن گوڑن جو سور کندرگ جو سور نک کن گلو پرانو نزلو نچھو متھے جو سور اد متھے جو سور آئے نظر جی کمزوری ہے کن وہے تو کن جو سور گھٹ بدھن میں اچے تو شوگر ہے بلڈ پریشر ہے دل جا مرض ہیں فالج کھنگ ٹی بی مادے جو سور مادے جی السر تری جو ودھن جگر ہیپاٹائٹس بی سی इन खां अलावा जिन ॿारनि जो कदु नथो वधे औरतुनि में वज़न जिन जो नथो वधे या जिन औरतुनि या मर्दनि जे जो वज़न वधी वियो आहे या मर्दनि ऐं औरतुनि जे पोशीदा बीमारियुनि जो डॉक्टर साहिबु कामयाबु इलाजु कंदा आहिनि डॉक्टर साहिबु हर अरबा ख़मीस जुमो छंछरु आछर ऐं सूमर ते यानी हफ़्ते जा 6 ॾींहं मेहरापुर शहर में मौजूदु न आहिनि जर्मन होम्योपैथिक क्लिनिक जर्मनी जेको मुल्क आहे उनजी फ्रेंचाइज आहे डॉक्टर साहब, उहा फ्रेंचाइज हिते खणी आयो कराची ऐं हैदराबाद खां बाद में मेहरापुर शहर में डॉक्टर साहब जे तावन सां इहा फ्रेंचाइज हिते आई ऐं इन तावन जे करे डॉक्टर साहब जो महिरबानियूं आहिनि जो हर जुमे छंछर ऐं आचार ते यानी हफ़्ते जा जेके टे ॾींहं आहिनि चेकअप फीस उहा बिल्कुलु फ्री आहे डॉक्टर साहब, जेकी चेकअप फीस आहे बिल्कुलु मुफ़्त रखियल आहे प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु। तमामु घणी महिरबानी दोस्तों, मूंखे ॿुधाईंदा हलूं त डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि, जेके सिहत बाबति ॼाण ॾेई रहिया आहिनि। तव्हां असांजे प्रोग्राम में बज़रिया लाइव कॉल शामिलु थी सघो था, कंहिं बि बीमारी बाबति डॉक्टर साहब खां पुछी सघो था। त डॉक्टर साहब की अवां बहितर आहे जेकी फस्ट एड आहे, फस्ट एड में हलाणे नारे वारा माण्हू आहिनि, परे परे वारा माण्हू आहिनि, उन्हनि जे लाइ बहितर आहे। बाक़ी अवां डॉक्टर साहब खे रूबरू ॾेखारे वञो त वधीक बहितर आहे। डॉक्टर साहब जो ख़ासि महिरबानी। डॉक्टर साहबु, अॼुकल्ह तमामु घणी गर्मी आहे, तव्हां मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में जीअं उहो फारवन जी ॼाण ॾेई चुका आहियो, माना गर्मी खां वॾो बचा आहे फारवा ऐं ॿियो बि कुझु, मां सम्झो थो खीरे जे बारे में तव्हां ॼाण ॾिनी, उन जा फ़ाइदा मां ॿुधाया त गर्मी में ज़्यादा इहो इस्तेमालु करणु घुरिजे, फ़ाइदेमंद आहे। अहिड़ी का ॿी बि मां सम्झां थो शइ हुई जेका गर्मी में फ़ाइदे वारी शइ हुई, त हिन महिल गर्मी सफ़ा चुट आहे असां वटि, बे इंता गर्मी आहे, छो जो हे जून खां बाद में जुलाई जेको हले पियो पंहिंजो जीअं शुरू थियो आहे, त माना जुलाई में गर्मी जी तमामु घणी शिदत आहे, ज़ोर आहे, त इन बारे में चवंदासीं कुझु ॼाण ॾींदा असांजे मौजूदु ॿुधंदड़नि खे।
3: जी साईं, बिल्कुलु गर्मी गुज़िरियल टिनि चइनि महीननि खां वठी ज़ोर शोर ते आहे ऐं आईंदा अञा ही टे महीना जेको आहे सो गर्मी तमामु घणी हलंदी। हिन एहतियात अवां सभिनी खे ख़बर आहे त पहिरियां बि ॿुधायो आहे, चाहे नंढो हुजे वॾो हुजे, त उन्हनि खे एहतियात इहो ई करिणो आहे त पाण खे डिहाइड्रेट थियण खां पाण खे बचाइणो आहे, यानी पाणी ज़्यादा खां ज़्यादा इस्तेमालु करिणो आहे, ॾींहं में ॿ टे दफ़ा वेंझणो आहे, कैप जो इस्तेमालु करिणो आहे, बग़ैर कैप जे यानी मथो ढके जेको आहे सो ॿाहिरि निकिरणो आहे, मथे ढकण खां अलावा ॿाहिरि नाहे निकिरणो, जेकॾहिं कमकार आहे त ॿाहिरि माण्हू निकिरे, जेकॾहिं कमकार न आहे त ख़्वाम खां जेको आहे सो ॿाहिरि न निकिरे, ऐं कोशिशि करे त जेको आहे सो टी चई बजे खां बाद में जेको आहे सो ॿाहिरि निकिरजे, ॿारहें खां वठी टी चई बजे ताईं जो वक़फ़ो करणु हुन जे लाइ तमामु ज़रूरी आहे, छो जो इन टाइम में तमामु घणी हीटअप हूंदो आहे ऐं इन में हीट घणी लॻी सघे थी, जंहिंजे करे जेको आहे सो हीट स्ट्रोक थी सघे थो, ऐं हीट स्ट्रोक थींदो आहे तव्हांखे ख़बर आहे त उन में डिहाइड्रेशन जिस्म थी वेंदो आहे, पाणी जी नमकियात जी कमी थी वेंदी आहे, पोइ माण्हू हाइपो में वञी सघे थो ऐं बेहोश थी सघे थो ऐं बेहोशी खां पोइ ॿिया वॾा नुक़सान थी सघंदा। इन जे करे कोशिशि इहा करणी आहे त पाणी ज़्यादा खां ज़्यादा इस्तेमालु करिणो आहे ऐं थधियूं शयूं जेको आहे सो इस्तेमालु करणियूं आहिनि, थधियुनि शयुनि में जीअं मां ॿुधाईंदुसि, छो जो जे अॻे दफ़े फारवा ॿुधायोसीं त ॾिसो हर फ्रूट जी हिकिड़ी लिमिटेड जेको आहे सो पंहिंजी सीज़न हूंदी आहे, उन खां पोइ हू ख़तमु थी वेंदो आहे। हिन वक़्तु जेकी सीज़न आहे ऐं उहो बि लिमिटेड आहिनि, ख़ासि करे हिन वक़्तु जेको खीरो वंगो त ॿारहं ई महीना जेको आहे सो हूंदो आहे, लेकिन हिन वक़्तु उहो बि तमामु ज़रूरी आहे, छो जो इहे उहे फ्रूट आहिनि जिन में 90% जेको आहे सो पाणी आहे ऐं उहे असांजे जिस्म जे लाइ तमामु ज़रूरी आहिनि, जेके असांजे ख़ुश्की खे बुझाइनि था, यानी जेकी ख़ुश्की थियण त ॾींदा, मैदे जी जेकी ख़ुश्की हूंदी आहे उनखे ख़तमु कंदी आहे। अहिड़े तरीक़े सां ॼमूं जेको आहे सो अॼुकल्ह तमामु हिकिड़ी बहितरीन सौगात आहे, न सिर्फ़ु आम माण्हू जे लाइ बल्कि शुगर वारे मरीज़ जे लाइ बि जेको आहे सो जामन जंहिंखे ॼमूं चवंदा आहियूं उहो तमामु हिकिड़ो बहितरीन आहे, चाहे वात में छाला हुजनि या ख़ुश्की जी तकलीफ़ हुजे या शुगर वधियल हुजे या मादे जी ख़राबी हुजे, मादे में गर्माइश हुजे, जिगर जी ख़राबी हुजे, उन में ॼमूं जेको आहे सो बहितरीन। आलू बुखारा जेको आहे सो चाहे ख़ुश्क आलू बुखारा हुजनि चाहे फ्रेश आलू बुखारा हुजनि, उहे तमामु बहितरीन जेको आहे सो आहिनि, उहे तमामु ज़रूरी आहिनि। या जेको आहे सो पपीतो पहिरियां ॿुधाईंदे, पपीतो बि तमामु हिकिड़ो बहितरीन ग़िज़ा आहे, बहितरीन फ्रूट आहे, छो जो इहे उहे शयूं आहिनि जिन सां पेशंट जेको आहे सो तमामु सिहतमंद थी वेंदो आहे। अहिड़ी तरीक़े सां ख़ुश्की लाइ स्पंगुर जी दुही जेको आहे सो तमामु बहितरीन आहे, तुख में मलंग आहे अवां मशरूबात में जेको आहे सो पाणी में ऐं इन में जेको आहे सो विझी इस्तेमालु करे सघो था, सुबुह जो नेराणे जेको आहे सो इस्तेमालु करे सघंदो आहे, इन सां काफ़ी जेको आहे सो जिगर खे जेको आहे सो ठंडक पहुचंदी आहे ऐं जिगर तव्हांजो जेको आहे सो थधो रहंदो आहे। अहिड़े तरीक़े सां कारी ड्राक खाए राति जो तव्हां पाणी में पिसाए रखो, सुबुह जो नेराणे खाओ, उहो बि काफ़ी जेको आहे सो तव्हांखे फ़ाइदो ॾींदो। लीमू पाणी हिन मौसम में तमामु बहितरु आहे, तमामु ज़रूरी आहे, उनजो इस्तेमालु कयो ऐं जेको आहे सो पाण खे जेतिरो थी सके त सूरज जी तपिश खां जेको आहे सो बचायो।
0: तमामु बहितरीन डॉक्टर साहब, ऐं वाकई गर्मी आहे ऐं इन शदीद गर्मी में माण्हू काफ़ी ॾिसंदो माना माण्हू फोत बि थी वेंदा आहिनि गर्मी में, के बेहोश थी वेंदा आहिनि, के बेहोश थी किरी पवंदा आहिनि। ऐं हिन वक़्तु जेकी गर्मी हले पई ऐं वाकई अहिड़ी ई आहे जंहिंमें हिन में ई माण्हू किरंदा आहिनि।
3: हिन में बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि खे अॻिते वधाईंदा ऐं उन जा कुझु जेके फोत थियण जा असबाब इहे बि आहिनि जो घणा वरी छा कंदा आहिनि त यकदमि जेको आहे सो ॾिसो त हींअर ॿाहिरि माण्हू आहे ऐं उनजो जिस्म तपियलु आहे ऐं यकदमि वञी जिस्म ते तपियल जिस्म ते पाणी विझंदो आहे या तपियल जिस्म ते पाणी पीअंदो आहे त उन सां जेको आहे सो उहा मतिलबु पेशंट जेको आहे सो उन में फॉलिज थी सघे थो ऐं जेको आहे पेशंट जेको आहे सो उन में बि छो जो हिकिड़ी शइ जूं जेके रगूं आहिनि उहे डैमेज थी वेंदियूं आहिनि। जॾहिं कंहिं बि गर्म शइ ते तव्हां पाणी विझंदो त उहे जेको आहे सो बिल्कुलु तव्हां ॾिसंदो त उन्हनि मां भाप निकिरंदी आहे या घणा ए सी में हूंदा आहिनि ऐं ए सी मां यकदमि जेको आहे सो ॿाहिरि निकिरी वेंदा आहिनि त उहो बि नुक़सानकार आहे या ए सी में आहिनि यकदमि वरी वेंझण विया त इहे नंढड़ियूं नंढड़ियूं ॻाल्हियूं आहिनि। इन्हनि जो जेको आहे सो थोरो घणो एहतियात तमामु जेको आहे सो ज़रूरी आहे,
0: तमामु ज़रूरी आहे, तमामु बहितरीन। दोस्तो, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि। तव्हां असांजे प्रोग्राम में बज़रिया लाइव कॉल शामिलु थी सघो था। 0301-9196-8051 असांजो लाइव कॉल जो नंबर आहे। सीनियर लेक्चरर नवाब शाह होम्योपैथिक मेडिकल कॉलेज ऐं अस्पताल नवाब शाह, डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु, 0301-9196-8051 होम्योपैथिक कंसल्टेंट ऐं फैमिली फिज़िशियन, सिंध जो मशहूरु मारूफ़ डॉक्टर। कॾहिं बि तव्हांखे मायूस न आहे थियणो, का बि बीमारी लाइलाज नाहे, उन्हनि सभिनी बीमारियुनि जो इलाज मौजूदु आहे। जेकॾहिं तव्हांखे गुर्दे जी पथरी आहे, पिते जी पथरी आहे, मसाने जी पथरी आहे, उन्हनि जो बग़ैर ऑपरेशन जे कामयाबु इलाज कयो वञे थो। संदनि जो सूरु आहे, जोड़नि गोॾनि जो सूरु आहे, कुंदरक जो सूरु आहे, नक कन गलो पुराणो नज़लो निछू मथे जो सूरु, अधु मथे जो सूरु आहे, नज़र जी कमज़ोरी, कन वहे थो, कन जो सूरु घटि ॿुधण में अचे थो, शुगर आहे, ब्लड प्रेशर, दिलि जा मर्ज़, फालज, खंघि, टीबी, मादे जो सूरु, मादे जी अल्सर, तिरी जो वधण, जिगर, हेपाटाइटिस बी सी, गुर्दनि जो इन्फेक्शन, चेहरे जो रंग सांवरो, चेहरे जी ख़ारिश, फट फुरड़ियूं, ॿारनि में कद जो न वधणु, औरतुनि में वज़न जो वधी वञणु, औरतुनि ऐं मर्दनि जे पोशीदा बीमारियुनि जो कामयाबु इलाज कयो वञे थो। डॉक्टर साहिबु, आख़िर में तव्हां असांजे मौजूदु ॿुधंदड़नि खे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदा?
3: जी, वॾी महिरबानी। पैगाम इहो ई आहे त पीउ माउ जी तमामु घणी ख़िदमत करियो ऐं जेको आहे सो जेतिरो थी सके त उन्हनि खे जेको आहे सो ख़ुशि रखंदा कयो।
0: ऐं असीं तव्हांखे इहो चवंदासीं त अञा जेके ॾींहं आहिनि जेके वेहो था हिते मेहरापुर शहर में, असांजे मौजूदु ॿुधंदड़नि खे इहो ब्रीफ कंदा हलो, इहो रिपीट कंदा हलो, तव्हांजो नंबर या तव्हां सां केरु राबितो करे, कहिड़े नंबर ते राबितो करे थो, कहिड़ो ॾींहुं मां चेकअप फ्री रखियो आहे?
3: जी बिल्कुलु, हिन में हिकिड़ो ॾींहुं ज़रूरु यादि रखिजो त अंगारे जो ॾींहुं क्लिनिक बंदि हूंदी आहे। अंगारे जो ॾींहुं जेको आहे सो आउट ऑफ सिटी हूंदा आहियूं, इन जे करे अंगारे जो ॾींहुं क्लिनिक बंदि हूंदी आहे। बकाया हफ़्ते जा 6 ॾींहं जुमो, छंछरु, आचर, सूमरु, अरबा, ख़मीस असां मेहरापुर शहर में कोटड़ी रोड ते साम्हूं वधण पोटरा पेट्रोल पंप ते मौजूदु हूंदा आहियूं। टाइमिंग सुबुह जो 10 बजे खां शाम जो 5 बजे ताईं मौजूदु हूंदा आहियूं। कॉन्टेक्ट नंबर 0301-9196-8051, इहो ज़रूरु यादि रखिजो। ऐं हफ़्ते जा 3 ॾींहं असांजी चेकअप फीस फ्री हूंदी आहे, यानी 3 ॾींहं, जुमे जो ॾींहुं, छंछर जो ॾींहुं, आचर जो ॾींहुं। हिन में मरीज़ खां चेकअप फीस नाहे वरिती वेंदी, बाक़ी मरीज़ दवाऊं जेको आहे सो पंहिंजूं ख़रीद कंदो आहे, बाक़ी चेकअप फीस हुनखे माफ़ु हूंदी आहे।
0: तमामु घणी महिरबानी डॉक्टर साहिबु, तव्हां असांखे पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। दोस्तो, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं असांजे स्टूडियो में मौजूदु हो सिंध जो मशहूरु मारूफ़ डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु, जेको सिहत बाबति ॼाण ॾेई रहियो हो। डॉक्टर साहिब जो ख़ासि महिरबानियूं, मोहबत वाहिनि जो पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे असांजे स्टूडियो में ईंदा आहिनि। इन हिते अॼु खां प्रोग्राम जो बि वक़्तु पहुचे थो पंहिंजी पुॼाणी ते। दोस्तो, असीं इहो ज़रूरु चवंदासीं त पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजे सिहत जो ख़्यालु रखो, पंहिंजे घर वारनि जो, पंहिंजे वालदेन जो, पंहिंजे नंढनि ॿारनि जो, बुज़ुर्गनि जो, पाड़े वारनि जो, सभिनी जो ख़्यालु रखो। जीव आहे त जान आहे, सिहत आहे त सभु कुझु आहे। हिन वक़्तु तमामु घणी गर्मी आहे, गर्मी खां पंहिंजो पाण बचाव करियो। इन ते अॼु प्रोग्राम जो बि वक़्तु पहुचे थो पंहिंजी पुॼाणी ते। ॿिए प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान हाकिम अली जिस्काणी खे ॾींदा इजाज़त, दुआउनि में यादि रखंदा। अलाह निगहबान, अलाह वाहिबु।